आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोती आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भाव 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. कोणी गुलाबी कधी तोडा राज रुसबा.

0: शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जी जी
1: शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी जी
0: लेण्याद्री गणा

खडकाचं केलं खोदकाम, दगडाचं मंडपी खांब, दगडाचं मंडपी खांब, वाघशिंह हत्ती लई मोठं, दगडाचं भव्य मुकवट.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रामकृष्ण हरी। जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचे खुराक घालावे। तू विचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घालावे, मग आयुष्य नावाच्या मैदानात नातं नावाचा खेळ कधीही उद्ध्वस्त होत नसतो। पण अवास्तव अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते। म्हणून अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत, फक्त याची काळजी घ्यावी। रामकृष्ण हरी।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगीसोबत शुभदिन आयो रे. 10 मे हा दिवस भारतीय इतिहासात क्रांतीची ठिणगी पडलेला दिवस म्हणून ओळखला जातो. भारतीय स्वातंत्र्य समर 1857 प्रारंभ. आजच्याच दिवशी 1857 मेरठ इथं भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. हा भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम मानला जातो. मदर्स डे योगायोगानं मे महिन्याचा दुसरा रविवार असल्याने आज जगभरात मातृदिन साजरा केला जातोय. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सर्वात मोठा दिवस. जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती तिथीनुसार. काही वर्षांमध्ये तिथीनुसार शंभूराजांची जयंती या कालावधीत येते. स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि महान संस्कृत पंडित पंकज मलिक, भारतीय चित्रपट संगीतातील दिग्गज गायक आणि संगीतकार. तर पुण्यतिथी आहे संत तुकाराम महाराज. वैकुंठगमन, तुकोबांचे विचार आजही समाजाला दिशा देत आहेत. मुकेश खन्ना, प्रसिद्ध अभिनेते. आणि आजची बोधकथा. एक लहान मुलगा देवाकडे विचारत होता, उद्या तुम्ही मला पृथ्वीवर पाठवणार आहात, पण तिथे मी एवढा लहान आणि असहाय्य कसा राहणार? देव हसून म्हणाला, तिथे मी तुझ्यासाठी एक अंगदूत पाठवला आहे जो तुझी काळजी घेईल, तुला भाषा शिकवेल, तुझं रक्षण करेल आणि तुला प्रेम देईल. मुलगा म्हणाला, त्या देवदूताचं नाव काय? देव म्हणाला, त्या देवदूताला लोक आई म्हणतात. तात्पर्य हेच, जगातील सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती आईच्या आशीर्वादात असते. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. आईच्या चरणी स्वर्ग असतो आणि वडिलांच्या पायाशी भविष्य. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणता, तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शुभ दिवस असतो. तर श्रोते हो, सुट्टीच्या दिवशी केवळ विश्रांती न घेता नाती जपण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. आज 1857 क्रांतीवीरांना अभिवादन करूया आणि आपल्या आईच्या कष्टांची जाणीव ठेवून आजचा दिवस साजरा करूया. तेव्हा ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगीसोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

श्रीराम समर्थ 10 मे देह मनाने भावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेचा निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य हे आणून चित्ती एक भजाबा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजान जाणं त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतःकरण असा नेम ज्याच्यापाशी राम तेथील रहिवासी मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे घ्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून दुजेने सांगणे काही रामाविण जगू नाही जे जे होणार ते ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आणणे मला याचे नाव उपासना अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा ह्याहून लाभ दुजा न जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझ्या भोवता रामाविण जगी दुजे न ठेवावे आणि पडते एक सद्गुरु आज्ञाप्रमाणे हीच रामसेवा जाण थोर थोर ऋषीमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास रामा वचून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपासतापास उपासनेच राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण स्वार्थरहित सेवा तीच पावे देवादी देवा जे जे होते काही ते राम करतो पाही हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवी ज्यामध्ये समाधान राखीत जावे चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामावर पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाणं

0: Gucci Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनो, फुलशेती हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक पैसा करण्याच्या दृष्टिकोनातून सुयोग्य नियोजन, भांडवल, अशा प्रकारची जमीन आणि योग्य हवामान जर उपलब्ध असेल तर अधिकाधिक पैसा करण्याच्या दृष्टिकोनातून फुलशेती ही एक महत्त्वाची बाब। त्यातही महत्त्वाचे फुल पीक जे आपण ज्याचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये शेवंती आणि गुलाबाचा समावेश होतो। तर शेवंती व गुलाब लागवडीचं जे पायाभूत तंत्रज्ञान आहे लागवडीचं त्याविषयी आपण थोडा उहापोह करणार आहोत। शेवंती लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन आवश्यक असते। तसेच फुले येण्याच्या काळात वातावरण थंड आणि कोरडं आवश्यक असतं। लागवड जी आहे शेवंतीची ती मुनवे वापरून करतात। चांगली मुनवे मिळून निवडून साधारणतः 30x30 सेंटीमीटर अंतरावर एप्रिल महिन्यामध्ये याची लागवड करावी। हेक्टरी 1,10,000 ते 1,12,000 मुनवे याकरता आपल्याला लागतात। शेवंतीला खताच्या मात्रा देताना भर खतापैकी 50 बैलगाड्या कुजलेलं शेणखत आणि रासायनिक खत देताना प्रति हेक्टरी 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश या पिकाकरता शिफारसीत आहे किंवा आपण तो सांगत असतो। संपूर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धनत्र हे लागवडीच्या वेळी द्यायचं असतं आणि राहिलेलं अर्धनत्र लागवडीनंतर 1.5 महिन्यात द्यायचं असतं। उत्पादन सर्वसाधारणपणे 60 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं। जूनमध्ये लागवड केल्यास फुलं उशिरा मिळतात, त्यामुळे एप्रिल महिन्यात लागवड केली की दिवाळी आहे, दसरा आहे, या सणाच्या वेळी फुलांना चांगली मागणी असते। शेवंतीच्या पांढरी रेवडी, पिवळी रेवडी, झिपरी, सोनाली, बिरबल सहाणी ह्या काही प्रमुख जाती आहेत। परंतु आपण ह्या सगळ्या निवड करण्यापूर्वी वानाच्या कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण याची लागवड करावी। गुलाब लागवडीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। गुलाबाच्या फुलाचे निरनिराळे प्रकार पडतात। सुधारित वाणामध्ये फर्स्ट रेड, नोबलिस, स्कायलाईन, कॉन्फिटी, टिनाके बियाका, टेम्पटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, पोलो इत्यादी आपल्याला काही त्याचे प्रकार किंवा वाण म्हणता येतील। लागवड साधारणतः 40x20 सेंटीमीटर अंतरावर करावी। गुलाबाची जी मुळं आहेत ती फार खोलवर जात नाही, पण आडवी मात्र पसरतात, म्हणून जमीन जास्त खोलपर्यंत नसली तरी चालते, मात्र चांगली सकस आणि पाण्याचे उत्तम निचरा होणारी जमीन याच्याकरता राहते आवश्यक आहे। माती परीक्षणानुसार 5 ते 10 किलो शेणखत, 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश किंवा आपण त्यापेक्षाही सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 30 ग्रॅम नत्र, 30 ग्रॅम स्फुरद आणि 20 ग्रॅम पालाश जर आपण प्रति चौरस मीटर लागवडीच्या वेळी व त्यानंतर 400 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा जर दिलं तर ते चांगलं राहतं। वेळोवेळी वाळलेली रोगट पाने आपण काढून टाकली पाहिजे, तसेच गादी वाफे खुरपून भुसभुशीत ठेवली पाहिजे। ही झाली पायाभूत तंत्रज्ञान। तर आपल्याला शेवंती आणि गुलाबाच्या लागवडीविषयी जर अधिक विस्तृत माहिती, योग्य वाणाची निवड आणि त्याबाबतीत जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान वापरा। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: मन करारे विशाल. गालिब हा उर्दू कवितेचा बादशाह. त्याच्या प्रत्येक ओळीतून जीवनाचं एक चिरंतन सत्य, एक चिरंतन तत्व त्यानं जगापुढे विशद केलं. गालिब अजरामर झाला तो त्याच्या कवितेमुळं. गालिबच्या यावेळी किती सार्थ आणि अर्थपूर्ण आहेत ते पहा. हजारो ख्वाहिश है ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम निकले. माणूस हा आशा आकांक्षेवर जगणारा, केवळ आशा करून काहीही साध्य होत नाही हे वारंवार समजून अनुभवास येऊनही माणूस आशा करणं, अभिलाषा बाळगणं, इच्छा करणं सोडत नाही. तो माणसाचा स्थायी भावच आहे. माणसाची प्रत्येक इच्छा पूर्णत्वास जाण्याकरता त्याला कितीतरी कष्ट करावे लागतात, तरीही आशा सुटत नाही, इच्छा संपत नाहीत. माणसाच्या या इच्छा हजारो प्रकारच्या असतात. या सर्वच इच्छा पूर्ण होतात असं नाही. अनेक इच्छा जरी पूर्ण झाल्या तरी पूर्ण झालेल्या या इच्छा माणसाला कमीच वाटतात, म्हणून एक इच्छा पूर्ण झाली रे झाली की माणूस दुसरी इच्छा करू लागतो, मग त्याकरता पुन्हा नाना प्रकारचे कष्ट करू लागतो. माणसाच्या या इच्छा फारच वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. माझं घर, माझी पत्नी, माझी मुलं बाळं या मर्यादित वर्तुळाच्या बाहेर तो पडायलाच तयार नसतो. प्रत्येक वेळा परिस्थितीमुळं असं होतं हेही खरं आहे. आज ज्ञानाच्या जोरावर, विज्ञानामुळं साध्य झालेल्या नवनवीन शोधांमुळं माणूस फारच आत्मकेंद्री झालाय. विज्ञानाच्या जोरावर त्यानं चंद्रावर पाऊल टाकलं, सारी भौतिक सुखं त्यानं विकत घेतली. माणूस यंत्राचा गुलाम झाला, यंत्राविना त्याचं पान हलेना. मानवाच्या या प्रगतीचा त्याला सार्थ अभिमान वाटला तर त्यात गैर असं काहीच नाही. पण माणसानं साधलेली ही सारी प्रगती बुद्धीची आहे. या बुद्धीच्या जोरावरच तो आकाशात गेला, पण त्याचं हृदय, त्याचं मन मात्र पृथ्वीवरच राहिलं. माणसाचं मन जरी पृथ्वीवर राहिलं तर ते जेवढं विशाल व्हायला पाहिजे होतं तेवढं मात्र तो ते करू शकला नाही. माणसाचं मन विशाल करण्याची किमया मात्र कोणत्याही शास्त्रज्ञाला करता आलेली नाही. कोणतंही यंत्र ही किमया करू शकणार नाही, कारण आज माणसाचं सारं जीवन जरी यंत्रमय झालेलं असलं तरी असं यंत्र अजून तरी अस्तित्वात आलेलं नाही. माणसानंच मग ही किमया साधायची आहे स्वतःच्या प्रयत्नानं. आपण सारी ईश्वराची लेकरं आहोत असं आपण म्हणतो, पण कृतीत मात्र आपण एकमेकांचे कुणीच नसल्यासारखं वागतो. रंग, रूप, जात हे सारे भेद माणसानंच निर्माण केले. माणूस कोणत्या जातीत जन्मला, कोणता रंग घेऊन, कोणतं रूप घेऊन जन्मला हे महत्वाचं नसतं, कारण जन्म घेणं माणसाच्या हाती नसतं. तसं ते असतं तर प्रत्येकानं आपले आई वडील, जन्मायचं ठिकाण, घर, रंग, रूप सारं काही निवडलं असतं. ही निवड माणसाला करता येत नाही आणि कोणत्याही विज्ञानानं आज तागायत निवड करण्याचा शोध लावलेला नाही, लागेल असं वाटत नाही. माणसाचं माणसाशी एकच नातं असतं, ते म्हणजे माणुसकीचं. ही माणुसकीच आज बाजारात मिळणाऱ्या वस्तू इतकी महाग झाली आहे. माणुसकीलाही एका वेगळ्या अर्थानं मोल आलेला आहे. शेजाऱ्यावर प्रेम करा असा येशू ख्रिस्तानं संदेश दिला, पण आपला शेजारी कोण राहतं याची कल्पनाही माणसाला नसते अशी परिस्थिती आज मोठमोठ्या शहरातून दिसते. तिथं त्याला आपलं मानणं, त्याची सुखदुःख जाणणं, ती वाटून घेणं खूपच दूरवर राहिलं. तरीही शेवटी आपण माणूस आहोत, म्हणूनच विचारी आहोत. ज्या बुद्धीच्या जोरावर आपण आकाशात गेलो त्याच बुद्धीच्या जोरावर आपण आपली मनाची विशालताही वाढवूया.
1: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास आर जे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भाव.

श्रोत्याहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांकी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregional.
1: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हाय.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हॅलो एव्हरीवन, क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट रेग्युलर अपडेट्स फ्रॉम व्हीनस.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मन भवन 90.8 FM ची RJ शुभांगी आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई. आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक RD बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: गाता रहे मेरा दिल. रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक SD परमन, गीतकार शैलेंद्र.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केले रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर जुगनू या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेलं गाणं आपण ऐकूया.

यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूयात.

0: लक्ष द्या हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां, गुड नाईट.
2: अच्छा, गुड नाईट.

मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव युडायस कोड 270-316-022-14

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरच्या शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। या गाण्यातील बेंजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले। ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत। जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी। शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते। नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती। ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी। पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं।

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं. याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट तो म्हणजे चोरी चोरी 1956. ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते.
1: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडाणावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सब

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोतेहो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहिती आहे का? हा आवाज शम्मीजींचा नव्हता, तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं, 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 मधलं दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट, शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्नाडे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं तुम

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच हॅपिया हे गाणं

0: गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आर्ज शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: चिमारू के नए वीडियोस के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना न भूलें.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज।

0: रामकृष्ण हरी। जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचे खुराक घालावे। तू विचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घालावे, मग आयुष्य नावाच्या मैदानात नातं नावाचा खेळ कधीही उद्ध्वस्त होत नसतो। पण अवास्तव अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते। म्हणून अपेक्षा जरूर पाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत, फक्त याची काळजी घ्यावी। रामकृष्ण हरी।
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे. 10 मे हा दिवस भारतीय इतिहासात क्रांतीची ठिणगी पडलेला दिवस म्हणून ओळखला जातो. भारतीय स्वातंत्र्य समर 1857 प्रारंभ. आजच्याच दिवशी 1857 मेरठ इथं भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. हा भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम मानला जातो. मदर्स डे योगायोगानं मे महिन्याचा दुसरा रविवार असल्याने आज जगभरात मातृदिन साजरा केला जातोय. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सर्वात मोठा दिवस. जयंती छत्रपती संभाजी महाराज जयंती तिथीनुसार. काही वर्षांमध्ये तिथीनुसार शंभूराजांची जयंती या कालावधीत येते. स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि महान संस्कृत पंडित पंकज मलिक, भारतीय चित्रपट संगीतातील दिग्गज गायक आणि संगीतकार. तर पुण्यतिथी आहे संत तुकाराम महाराज. वैकुंठगमन, तुकोबांचे विचार आजही समाजाला दिशा देत आहेत. मुकेश खन्ना, प्रसिद्ध अभिनेते. आणि आजची बोधकथा. एक लहान मुलगा देवाकडे विचारत होता, उद्या तुम्ही मला पृथ्वीवर पाठवणार आहात, पण तिथे मी एवढा लहान आणि असहाय्य कसा राहणार? देव हसून म्हणाला, तिथे मी तुझ्यासाठी एक अंगदूत पाठवला आहे जो तुझी काळजी घेईल, तुला भाषा शिकवेल, तुझं रक्षण करेल आणि तुला प्रेम देईल. मुलगा म्हणाला, त्या देवदूताचं नाव काय? देव म्हणाला, त्या देवदूताला लोक आई म्हणतात. तात्पर्य हेच, जगातील सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती आईच्या आशीर्वादात असते. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. आईच्या चरणी स्वर्ग असतो आणि वडिलांच्या पायाशी भविष्य. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणता, तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शुभ दिवस असतो. तर श्रोते हो, सुट्टीच्या दिवशी केवळ विश्रांती न घेता नाती जपण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. आज 1857 क्रांतीवीरांना अभिवादन करूया आणि आपल्या आईच्या कष्टांची जाणीव ठेवून आजचा दिवस साजरा करूया. तेव्हा ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 10 मे देह मनाने भावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेचा निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य हे आणून चित्ती एक भजाबा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजान जाणं त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतःकरण असा नेम ज्याच्यापाशी राम तेथील रहिवासी मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे घ्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून दुजेने सांगणे काही रामा विण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आणणे मला याचे नाव उपासना अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा ह्याहून लाभ दुजा न जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनीन सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझ्या भोवता रामा बिण जगी दुजेंना ठेवावे आणि पडते एक सद्गुरु आज्ञाप्रमाणे हीच रामसेवा जाणं थोर थोर ऋषीमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास रामावतून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपासतापास उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाणं स्वार्थरहित सेवा तीच पावे देवादी देवा जे जे होते काही ते राम करतो पाही हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवी ज्यामध्ये समाधान राखीत जावे चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामावर पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाणं

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषि संदेश।
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फुलशेती हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक पैसा करण्याच्या दृष्टिकोनातून सुयोग्य नियोजन, भांडवल, अशा प्रकारची जमीन आणि योग्य हवामान जर उपलब्ध असेल तर अधिकाधिक पैसा करण्याच्या दृष्टिकोनातून फुलशेती ही एक महत्त्वाची बाब। त्यातही महत्त्वाचे फुलं पीक जे आपण ज्याचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये शेवंती आणि गुलाबाचा समावेश होतो। तर शेवंती व गुलाब लागवडीचं जे पायाभूत तंत्रज्ञान आहे लागवडीचं त्याविषयी आपण थोडा उहापोह करणार आहोत। शेवंती लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन आवश्यक असते। तसेच फुले येण्याच्या काळात वातावरण थंड आणि कोरडं आवश्यक असतं। लागवड जी आहे शेवंतीची ती मुनवे वापरून करतात। चांगले मुनवे मिळून निवडून साधारणतः 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर एप्रिल महिन्यामध्ये याची लागवड करावी। हेक्टरी 1,10,000 ते 1,12,000 मुनवे याकरता आपल्याला लागतं। शेवंतीला खताच्या मात्रा देताना भर खतापैकी 50 बैलगाड्या कुजलेलं शेणखत आणि रासायनिक खत देताना प्रति हेक्टरी 150 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश या पिकाकरता शिफारसीत आहे किंवा आपण तो सांगत असतो। संपूर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धनत्र हे लागवडीच्या वेळी द्यायचं असतं आणि राहिलेलं अर्धनत्र लागवडीनंतर 1.5 महिन्यांनी द्यायचं असतं। उत्पादन सर्वसाधारणपणे 60 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं। जूनमध्ये लागवड केल्यास फुलं उशिरा मिळतात, त्यामुळे एप्रिल महिन्यात लागवड केली की दिवाळी आहे, दसरा आहे, या सणाच्या वेळी फुलांना चांगली मागणी असते। शेवंतीच्या पांढरी रेवडी, पिवळी रेवडी, झिपरी, सोनाली, बिरबल सहाणी ह्या काही प्रमुख जाती आहेत। परंतु आपण ह्या सगळ्या निवड करण्यापूर्वी वानाच्या कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ उद्यान विद्या यांच्याशी संपर्क करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण याची लागवड करावी। गुलाब लागवडीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। गुलाबाच्या फुलाचे निरनिराळे प्रकार पडतात। सुधारित वाणामध्ये फर्स्ट रेड, नोबलिस, स्कायलाईन, कॉन्फिटी, टिनाके बियाका, टेम्पटेशन, पॅशन, गोल्डन स्ट्राईक, पोलो इत्यादी आपल्याला काही त्याचे प्रकार किंवा वाण म्हणता येतील। लागवड साधारणतः 40 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर करावी। गुलाबाची जी मुळं आहेत ती फार खोलवर जात नाही पण आडवी मात्र पसरतात, म्हणून जमीन जास्त खोलपर्यंत नसली तरी चालते, मात्र चांगली सकस आणि पाण्याचे उत्तम निचरा होणारी जमीन याच्याकरता राहते आवश्यक आहे। माती परीक्षणानुसार 5 ते 10 किलो शेणखत, 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश किंवा आपण त्यापेक्षाही सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 30 ग्रॅम नत्र, 30 ग्रॅम स्फुरद आणि 20 ग्रॅम पालाश जर आपण प्रति चौरस मीटर लागवडीच्या वेळी व त्यानंतर 400 ग्रॅम नत्र, 200 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति आठवडा जर दिलं तर ते चांगलं राहतं। वेळोवेळी वाळलेली रोगट पाने आपण काढून टाकली पाहिजे, तसेच गादी वाफे खुरपून भुसभुशीत ठेवली पाहिजे। ही झाली पायाभूत तंत्रज्ञान। तर आपल्याला शेवंती आणि गुलाबाच्या लागवडीविषयी जर अधिक विस्तृत माहिती, योग्य वाणाची निवड आणि त्याबाबतीत जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विशेषज्ञ उद्यान विद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान वापरा। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मन करारे विशाल. गालिब हा उर्दू कवितेचा बादशाह. त्याच्या प्रत्येक ओळीतून जीवनाचं एक चिरंतन सत्य, एक चिरंतन तत्व त्यानं जगापुढं विशद केलं. गालिब अजरामर झाला तो त्याच्या कवितेमुळं. गालिबच्या यावेळी किती सार्थ आणि अर्थपूर्ण आहेत ते पहा. हजारो ख्वाहिश है ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम निकले. माणूस हा आशा आकांक्षेवर जगणारा, केवळ आशा करून काहीही साध्य होत नाही हे वारंवार समजून अनुभवास येऊनही माणूस आशा करणं, अभिलाषा बाळगणं, इच्छा करणं सोडत नाही. तो माणसाचा स्थायी भावच आहे. माणसाची प्रत्येक इच्छा पूर्णत्वास जाण्याकरता त्याला कितीतरी कष्ट करावे लागतात, तरीही आशा सुटत नाही, इच्छा संपत नाहीत. माणसाच्या या इच्छा हजारो प्रकारच्या असतात. या सर्वच इच्छा पूर्ण होतात असं नाही. अनेक इच्छा जरी पूर्ण झाल्या तरी पूर्ण झालेल्या या इच्छा माणसाला कमीच वाटतात, म्हणून एक इच्छा पूर्ण झाली रे झाली की माणूस दुसरी इच्छा करू लागतो, मग त्याकरता पुन्हा नाना प्रकारचे कष्ट करू लागतो. माणसाच्या या इच्छा फारच वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. माझं घर, माझी पत्नी, माझी मुलं बाळ, या मर्यादित वर्तुळाच्या बाहेर तो पडायलाच तयार नसतो. प्रत्येक वेळा परिस्थितीमुळं असं होतं हेही खरं आहे. आज ज्ञानाच्या जोरावर, विज्ञानामुळं साध्य झालेल्या नवनवीन शोधांमुळं माणूस फारच आत्मकेंद्री झालाय. विज्ञानाच्या जोरावर त्यानं चंद्रावर पाऊल टाकलं, सारी भौतिक सुखं त्यानं विकत घेतली. माणूस यंत्राचा गुलाम झाला, यंत्राविना त्याचं पान हलेना. मानवाच्या या प्रगतीचा त्याला सार्थ अभिमान वाटला तर त्यात गैर असं काहीच नाही. पण माणसानं साधलेली ही सारी प्रगती बुद्धीची आहे. या बुद्धीच्या जोरावरच तो आकाशात गेला, पण त्याचं हृदय, त्याचं मन मात्र पृथ्वीवरच राहिलं. माणसाचं मन जरी पृथ्वीवर राहिलं तर ते जेवढं विशाल व्हायला पाहिजे होतं तेवढं मात्र तो ते करू शकला नाही. माणसाचं मन विशाल करण्याची किमया मात्र कोणत्याही शास्त्रज्ञाला करता आलेली नाही. कोणतंही यंत्र ही किमया करू शकणार नाही, कारण आज माणसाचं सारं जीवन जरी यंत्रमय झालेलं असलं तरी असं यंत्र अजून तरी अस्तित्वात आलेलं नाही. माणसानंच मग ही किमया साधायची आहे स्वतःच्या प्रयत्नानं. आपण सारी ईश्वराची लेकरं आहोत असं आपण म्हणतो, पण कृतीत मात्र आपण एकमेकांचे कुणीच नसल्यासारखं वागतो. रंग, रूप, जात हे सारे भेद माणसानंच निर्माण केले. माणूस कोणत्या जातीत जन्मला, कोणता रंग घेऊन, कोणतं रूप घेऊन जन्मला हे महत्वाचं नसतं, कारण जन्म घेणं माणसाच्या हाती नसतं. तसं ते असतं तर प्रत्येकानं आपले आई वडील, जन्मायचं ठिकाण, घर, रंग, रूप सारं काही निवडलं असतं. ही निवड माणसाला करता येत नाही आणि कोणत्याही विज्ञानानं आज तागायत निवड करण्याचा शोध लावलेला नाही, लागेल असं वाटत नाही. माणसाचं माणसाशी एकच नातं असतं, ते म्हणजे माणुसकीचं. ही माणुसकीच आज बाजारात मिळणाऱ्या वस्तू इतकी महाग झाली आहे. माणुसकीलाही एका वेगळ्या अर्थानं मोल आलेला आहे. शेजाऱ्यावर प्रेम करा असा येशू ख्रिस्तानं संदेश दिला, पण आपला शेजारी कोण राहतं याची कल्पनाही माणसाला नसते अशी परिस्थिती आज मोठमोठ्या शहरातून दिसते. तिथं त्याला आपलं मानणं, त्याची सुखदुःख जाणणं, ती वाटून घेणं खूपच दूरवर राहिलं. तरीही शेवटी आपण माणूस आहोत, म्हणूनच विचारी आहोत. ज्या बुद्धीच्या जोरावर आपण आकाशात गेलो त्याच बुद्धीच्या जोरावर आपण आपली मनाची विशालताही वाढवूया.
2: Tune in anywhere. Radio Manbhavan 90.8 FM. Always heart touching.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, संगीत सुनने के लिए हमें साजों की जरूरत होती है, सितार, बांसुरी या तबला. लेकिन क्या आपने कभी उस संगीत के बारे में सुना है जो बिना किसी साज के बजता है, जिसे सुनने के लिए कानों की नहीं बल्कि मौन की जरूरत होती है। कबीर साहब आज हमें उस अनहद नाद की दुनिया में ले जा रहे हैं जहां ईश्वर का संगीत 2400 घंटे गूंज रहा है। आज का दोहा उस रूहानी अनुभव की बात करता है जहां ज्ञान का झरना बहने लगता है और आत्मा उस परमात्मा में लीन हो जाती हैं। आइए जानते हैं उस अनसुने संगीत का रहस्य। श्रोताओं, इस दोहे में कबीर साहब साधना की उस चरम अवस्था का वर्णन कर रहे हैं जहां साधक को ब्रह्मांडीय ध्वनियां सुनाई देने लगती हैं। अनहद बाजे निर्झर झरे उपजे ब्रह्म ज्ञान, अभिगति अंतरी प्रगटे लागे प्रेम ध्यान।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: प्रीलोडेड गानों वाला कीपैड फोन, धमाकेदार साउंड के साथ कारवां मोबाइल।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, जिल्हा परिषद जळगाव, मनभावन रेडिओ आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या विशेष कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये जसं तुम्हाला माहीतच आहे की विनोबा ॲपद्वारे ज्या जिल्हा परिषद शाळेतील प्रायमरी शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळत असतो, त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आणि या ठिकाणी येऊन त्यांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या उपक्रमांविषयी जाणून घेत असतो। तर आज आपल्यासोबत आहेत श्रीमती कविता सुरेश वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळू, जिल्हा जळगाव, तालुका एरंडोल, येथून त्या आलेल्या आहेत आणि त्यांचं शिक्षण सांगायचं म्हटलं तर त्या MA DEd आहेत आणि 20 वर्षापासून या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत। मॅडम नमस्कार।
1: नमस्कार मॅडम,
0: तुमचं रेडिओ मनभानच्या स्टुडिओमध्ये स्वागत।
1: धन्यवाद मॅडम।
0: मला सुरुवातीला सांगा ना, तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ हा अवॉर्ड मिळालेला आहे नुकताच, तो कितव्यांदा मिळतोय आणि कशासाठी मिळालेला आहे?
1: मॅडम, मला आता विनोबा ॲप मध्ये पोस्ट ऑफ मंथ जवळजवळ 9 ते 10 वेळेस मिळालेला आहे।
0: अभिनंदन।
1: धन्यवाद।
0: आणि कुठले कुठले उपक्रम तुम्ही त्यात पोस्ट केलेले होते?
1: त्यात सर्वप्रथम आम्ही स्पेलिंग बी, स्पोकन इंग्लिश, कथा वाचन, कविता गायन आणि त्यातल्या त्यात आपण जे जे उपक्रम घेत असतो नाविन्यपूर्ण असतील ते आम्ही ते पोस्ट करत असतो।
0: अरे वा, विद्यार्थ्यांकडनं व्हिडिओ।
1: विनोबा ॲप मध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम असतात, वेगळे असतात, त्याला अधिक प्राधान्य दिलं जातं, त्याला लाईक्स जास्त मिळतात।
0: अच्छा अच्छा, बरोबर बरोबर। स्पेलिंग बी मध्ये नेमकं कशी तयारी करून घेतली विद्यार्थ्यांची?
1: आम्हाला विनोबा कडून दर आठवड्याला 20 स्पेलिंग येत असतात।
0: बर,
1: तर आम्ही सोमवारी विद्यार्थ्यांना स्पेलिंग देत असतो आणि ते अगदी 2 दिवसात ते पाठांतर करून आमच्याकडे आणून देत असतात आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांचं दर शनिवारी पाठांतर घेऊन व्हिडिओ बनवतो। ज्या मुलांचे 20 चे 20 स्पेलिंग पाठ असतील त्यांचे व्हिडिओ विनोबावर अपलोड करतो आणि मग ते विद्यार्थ्यांना अधिक आनंद होतो की माझा व्हिडिओ विनोबामध्ये गेला, मोबाईलमध्ये गेला, हा त्याचा अधिक आनंद होतो त्यांचा।
0: छान छान छान। गेल्या 20 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात, कसं वाटतंय, कसा अनुभव आहे हा एकंदरीत सगळा?
1: 20 वर्ष ते आता तुम्ही मला विचारल्यावर कळते की मला एवढे 20 वर्ष झाले असं। पण सुरुवातीला खूप तर आनंदच असतो, पण त्या आनंदात जसं आपण विद्यार्थ्यांच्या जवळ गेलो तर हा आनंद अधिक भर पडलेली आहे आणि तेवढं आम्ही विद्यार्थ्यांच्या जवळ जात आहोत। आणि शिक्षकासारखा दुसरा कोणताही व्यवसाय नाही
0: मॅडम,
1: कारण शिक्षण म्हटलं तर हा एक आपल्या समाजाचा पायाच म्हटला जातो। शिक्षणामुळे आपल्या समाज परिवर्तन घडून येत असतो, म्हणून मला हा व्यवसाय इतर क्षेत्रापेक्षा, नोकरीपेक्षा तर नक्कीच आवडेल।
0: छान छान छान। सामाजिक परिवर्तन पण म्हटलं की शिक्षकांमुळे किंवा शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन घडण्यात मदत होते, नेमकं कसा अनुभव आहे तुमचा, काय काय बदल घडून आले या इतक्या वर्षांच्या काळात?
1: आपण शिक्षणामुळे कसं असतं की विद्यार्थ्यांचा पाया हा शिक्षणात म्हणजे शाळेतच तो पहिली ते चौथीमध्येच घडत असतो। जर त्यांचा पाया पक्का झाला तर विद्यार्थी अधिक उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडवून असा समाजशील, व्यक्तिशील प्राणी घडेल असं आमचं ध्येय असतं।
0: बरोबर, म्हणतात ना लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार देणार तसं ते घडतील। कुठले कुठले उपक्रम तुमच्या शाळेत राबवले जात असतात?
1: उपक्रम म्हटले म्हणजे मॅडम आम्ही प्रश्नमंजुषा घेत असतो, गटचर्चा घेत असतो, त्याचप्रमाणे ऍक्टिव्हिटी बेस लाईन मध्ये मुलांना प्रत्यक्षाकडून अनुभवाकडे नेत असतो। आणि सध्या तर आम्ही विनोबाच्या आधारे एक नवीन उपक्रम घेतलाय, जसं आमचा आज पोस्ट ऑफ मंथ मध्ये मी आलेली आहे जळगावमध्ये, तसंच आम्ही आमच्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पोस्ट ऑफ मंथ मध्ये जे विद्यार्थी दर महिन्याला दर म्हणजे पूर्ण महिन्याभरात अधिक चांगलं काम करतील, अभ्यास करतील, त्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफ मंथ म्हणून निवडत असतो आणि आम्हाला या विनोबा ॲपद्वारे काही साहित्य दिले जातात, त्याच्यात बॅच इज स्माईल बॅच म्हणून ते मुलांना शर्टला लावायला, ते आम्ही त्यांना देत असतो।
0: ओके,
1: त्याच्यामुळे विद्यार्थी पुढच्या महिन्यात माझा नंबर आला पाहिजे म्हणून अधिक कार्यशील असतात,
0: अधिक सक्रियतेने ते सहभाग घेत असतात।
1: मॅडम माझा आज अभ्यास झाला, त्याच्यामुळे पुढच्या महिन्यात माझा नंबर नक्की येणार मॅडम,
0: ती वेगळी एक्साइटमेंट त्यांच्यामध्ये असते। छानच छानच। विद्यार्थ्यांबद्दल काय सांगाल, काही विद्यार्थी असे असतात की अभ्यासात काही ठिकाणी मागे पडतात किंवा आत्मकेंद्रीय असतात, मग त्यांना पुढे आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातात?
1: बघा मॅडम, जे विद्यार्थी हुशार असतात तर त्यांना पुश करायला आपल्याला काहीच अडचण येत नसते, पण खरं स्किल, खरं टास्क आमच्याकडे हे असतं की जे विद्यार्थी मागे आहेत आणि त्यांच्या घरी शिक्षणाचा जराही गंध नाही अशा विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठीच आमच्यासाठी मोठं टास्क ठेवलंय. तर आम्ही ते कारण घरचा अभ्यास सुद्धा घरी करत नाही, त्यांचा अभ्यास सुद्धा घरीच आम्हाला शाळेतच करून घ्यावा लागत असतो, म्हणून त्यांच्याकडून अधिक अधिक उपक्रम करून घेत असतो. जास्तीत जास्त म्हणजे अगदी हसत खेळत शिक्षण घेऊन त्यांना देत.
0: आता शिक्षण क्षेत्रातही बरेच बदल झालेले आहेत, डिजिटल क्रांती आलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: डिजिटल क्रांती म्हटलं म्हणजे आता काही विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही मोबाईल नसतात, तर आम्ही शाळेमध्ये मोबाईलद्वारे किंवा टीव्हीच्या माध्यमातून त्यांना कविता गायन, काही गोष्टी असतात अॅनिमेशनच्या वगैरे, त्याच्यातून त्यांना शिक्षण देत असतो. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कारणभावाचे गुण देखील विकसित होत असतात.
0: वा वा. आतापर्यंतच्या प्रवासातला असा काही अनुभव अविस्मरणीय जो राहिला आहे, असा काही किंवा एखादा क्षण की मी तो विसरूच शकत नाही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असो किंवा शिकवतानाच्या वेळी असो?
1: शिकवताना म्हटलं म्हणजे मॅडम, जर काही विद्यार्थी असे असतात की त्यांना शिकवताना अडचणी येत असतात की लवकर समजत नाही, मग त्यांना असं वाटतं की मला काहीच येत नाही, मी मागे पडत आहोत, तर ते हिरमसून जातात, नाराज होतात. तर जर आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने खाली बसून त्यांच्यामध्ये रमून जर त्यांना अरे वा तू तर हे किती छान केलं, तर तू आणखी करू शकतो, त्यांच्या तेवढा उत्साह निर्माण होतो की ते दुसऱ्या दिवशी परत सांगतात मॅडम मला हे यायला लागलंय, मला घरी सुद्धा आई म्हटली तू अभ्यास छान करतो, म्हणून आणखी त्यांच्यात जास्त प्रेरणा निर्माण होते.
0: किती संख्या आहे तुमच्या शाळेची विद्यार्थी संख्या?
1: 64 आहे.
0: 64 आहेत. पटसंख्या वाढीसाठी कुठले प्रयत्न केले जातात?
1: सध्या तर आम्ही शिष्यवृत्ती वर्ग घेत आहोत.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काही उपक्रम घेऊन नाच गाणी किंवा कविता गायन,
0: जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट
1: जास्त आम्ही इंग्रजीवर भर देत आहोत, कारण सध्या डिजिटल युगानुसार सगळेजण इंग्रजीकडे मागे
0: खरंच आणि गरज आहे, काळाची गरज आहे. इंग्रजी भाषा आपली मातृभाषा तर आहेच, पण इंग्रजी भाषा येणं ही सुद्धा काळाची गरज आहे,
1: त्यामुळे इंग्रजीवर जास्त भर देत होतो.
0: या पुढे तुमचे भावी प्रोजेक्ट काय आहेत?
1: भावी प्रोजेक्ट म्हटले म्हणजे, तर जर आम्ही विद्यार्थ्यांना प्रगतीकडे न्यायचं म्हटलं तर त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या जिज्ञासुवृत्ती निर्माण करावी म्हणून अधिक उपक्रम घेऊ.
0: अच्छा, उपक्रम घेण्याचा मानस आहे तुमचा. जाता जाता आमचे जे भावी शिक्षक आहेत की जे या क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: मला त्यांना हे म्हणावं सांगावं असं वाटतं की त्यांनी विद्यार्थ्यांवर जास्त जास्त प्रेम करा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण शिकवणं हा फक्त आपला व्यवसाय नसून ती एक सेवा आहे. तर त्यांना जास्त, कारण काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्यामध्ये उपजूत गुण असतात, तर ते हेरून जर आपण घेतले तर त्याच्यानुसार त्यांना जर दिशा दिली
0: बरोबर,
1: नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व आमच्या हातून घडेल.
0: खरंच खरंच शिक्षकाचं काम हेच असतं की विद्यार्थ्यांमधले कला गुण जर हेरले, त्या काय वैशिष्ट्य आहे त्याचं, आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन केल्यास नक्कीच विद्यार्थी आपल्या प्रवास आहे त्यात यशस्वी होऊ शकतो.
1: आमची शाळा तर मुलांची गुणवत्ता तर खूप छान आहे मॅडम, त्यांना फक्त एकदा सांगितलं म्हणून ते लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचं सगळं तयार असतं, तर त्या मुलांकडे बघून आम्हाला खूप आनंद होतो आणि आणखी प्रेरणा मिळत असते की यांच्याकडे यांना आपण आणखी काय देऊ शकतो म्हणून.
0: शेवटी विनोबा ऍप बद्दल काय सांगाल?
1: विनोबा ऍप हे असं व्यासपीठ तयार झालंय आमच्यासाठी की आम्हाला एकमेकांचे उपक्रम, एकमेकांचे विचार शेअर करता येतात.
0: वा, आणि त्यातून शिकण्यासारखंही बरंच काही असतं जे आपण आपल्या क्लासरूममध्ये यूज करू शकतो. तर छान प्रवास आहे आणि तुमच्या प्रवासातून अनेक गोष्टी उलगडल्या गेल्या, तर धन्यवाद आपण या ठिकाणी आलात, संवाद साधलात त्याबद्दल.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी RJ शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपट सृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास. ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्तहाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार RD बर्मन.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीत तुझसे नाराज नही जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनुप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नही जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनुप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दीदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: स्वरा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

गीतात ऐकूया मुसाफिर हूं यारो. गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं. असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते, तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणासुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: मी आरती स्वरा आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान. इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात, हो ना? अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस, हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय.

ಯ ಕಚತುರ ನಾರ ಅಮ ಜೋಡಗನೆ.

या चतुर बोलना।

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इसकदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

0: चले।
1: श्रोते हो, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत। गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात। ओल्ड इज गोल्ड्स मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत। यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन। श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही। रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं। आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो। हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं।

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं संगीतकार एस डी वर्मन मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी. खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आर जे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया आहे, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना.

0: राज्यस्वर आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।
2: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284994433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।
1: हाय, हॅलो, नमस्कार, मी तुमची आरजे शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड। या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं। हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर। या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय। तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी। संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला। जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं। कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास। या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता। ऐकूया हे सुंदर गाणं हाल।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत रहा, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांकी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक में।

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM ध्वनियता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओ वर तुमच्या मनातलं कुठलंही गाणं काही खास आठवणी शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433 तेव्हा विसरू नका दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट संगीतकार ST बर्मन गीतकार मजरूह सुलतानपुरी देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे ऐकूया हे सुंदर गाणं

0: ట్యూన్ ఇన్ ఎనీవేర్ రేడియో మన్ భవన్ 90.8 FM ఆల్వేస్ హార్ట్ టచింగ్.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल, अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: स्वर आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए ए

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे, न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.

0: करा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हॅट टचिंग आरजे शुभांगी सोबत। ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया, यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत। यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग। ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग। या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती।

0: आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंदाश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर, सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत। राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे, काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं।

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुणपण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

त्यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले। ओ पी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वाह। किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं। असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे। ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: सर अपना ये प्यार मोहब्बत रहने दो, कश्ती को संभालो मौजों से तूफान के लिए।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
2: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरच्या शुभांगी सोबत। आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला। ती जोडी म्हणजे शंकर जय किशन। त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा। चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया। आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है।

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: या गाण्यातील बँजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लाग. ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 एफ एम ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: माझी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन।

रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण। राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय। मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहितीये मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी सच है दुनिया

यानंतर दिल अपना और प्रीत पर आई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहितीये का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओ पी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 एफएम ऑलवेज हॉट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.